0: ಸೋಮರಾಜ್ ಕಾ ಕಲರ್ ತು ಕೋಕೋ ಕೂಲ್ ಆಗಿದೆ ಅಂತ.
1: ಮಹಾರಾಜ್
2: ಬೋಲೋ.
1: ಏಕ್ ಬಾತ್ ಯಾದ ಆಗಿ ಮಹಾರಾಜ್ ಮೇರೆ
2: ಪೂಛೋ.
1: ವೋ ಹಮಾರೆ ನೀಚೆ ಯೇ ಪೀನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕಹೀಂ ಪರ್ಮಿಟ್ ಹೈ ಕಹೀಂ ಪರ್ಮಿಟ್ ನಹೀಂ ಹೈ. ಯಹಾಂ ಕಾ ಕ್ಯಾ ಹಿಸಾಬ್ ಕಿತಾಬ್ ಹೈ?
2: ಮಗರ್ ಯಹಾಂ ಕೋಯಿ ರೋಕ್ ಥಾಮ್ ನಹೀಂ. ಯೇ ದೇವ್ ಲೋಕ್ ಹೈ, ಯಹಾಂ ಜೀ ಭರ್ ಕೆ ಸೋಮ್ ರಸ್ ಪಿಯೋ, ಜೀ ಭರ್ ಕೆ ಸೋಮ್ ರಸ್ ಪಿಯೋ.
1: ಏಕ್ ದೂಸರಿ ಬಾತ್ ಯಾದ ಆಗಿ ಮಹಾರಾಜ್
2: ಬೋಲೋ.
1: ಇದರ मैं शराब पीने से पहले ही आपको बोल देता हूँ, बाद में आप ये नहीं बोलना कि मैं नशे में बोल रहा
2: हूँ. अच्छा.
1: एक पोटी थी.
2: पोटी?
1: हाँ, मेरा मतलब एक छोकरी थी.
2: अच्छा.
1: उसका नाम था चुनिया.
2: सुनिया?
1: हाँ. आजकल के जमाने की वो छोकरी थी, उन्हें प्यार मेरे से करती थी, मेरे कंधे पे से किसी दूसरे को देखती थी और उसके दिमाग में कोई तीसरा रहता था, इसलिए उन्हें जल्दी मर गई. अगर आप मेरे को चुनिया से मिला दिए तो मैं बगैर किसी तकलीफ के किसकी भी बॉडी में बोलो घुस जाऊंगा.
2: शाबाश, तो फिर घुस जाओ उन बादलों के झुंड में जहां चुनिया तुम्हारा इंतजार कर रही है. जाओ
3: चुनिया. अरे किधर है?